0: Kiitos. Uutaran ylös päällikkö Uppaton. Kone käytöntö äätikaari pitretää. Hataa supply. Supply on liki saat siiraa. Hataito. Vasvaadu hataa. Mobile. On tämä viipaa saati. Istuisee unanosi. Astaa ääni varusaa. Voi nirmaantu visua sinua taas. Anna jäädä kontroksen entuut päälli graafitani.
1: Azur, voi nirmaa. Patu, nala. Samutaito tapan. Vidyalay Adi, Departur Adi, Amilation Zonobus, Solid Blocksoid, Bivinda Kisinka Block, Pitta, Dunga, Giti Balua, Tukar, Support Mulema Paitsa.
0: Samparka, Anayara Construction and Big Valley, Suplavandaki Dui Gatipani, Vayapur, Ro Kivan Nambaga Jana Sakini, Protaitor, Lal Bahadur Guli, Ro Sirzan Guru, Mobile, Antanavi Pastos, Akasi Chatsoy Itchoki, Ro Season Guru, Santanavi Sunne Paitalis, Chalis Mousoy.
2: Interventional Radiologist Bisasagya, Dr. Rajan Mari Bhandari, Product Member Hospital, Magdhunga Pokrama.
3: Interventional Radiologist Bisasagya, Dr. Rajan Mari Bhandari, Aitabad Meki Sutrabad, Samma, Saga 5 Baje Pasi, Athawa, Avasakta Anusa, S. Product Memorial Hospital, Magdhunga Pokrama, Anuhune, Vaikule, Samayme Afna Swaste Parikshan Gari, Swaste Lakhon Hula.
2: उपचार सेवाहरू
3: भेरिकोस भेनको लेजर उपचार खुट्टाका सुन्निएका तथा फुलेका नसाहरूलाई लेजर प्रविधिबाट बिना ठुलो छिटपाट उपचार गर्ने विधि
2: अल्ट्रासाउन्डमा सिटी गाइडेड बायोप्सी प्रक्रिया मासुको टिस्यु नमुना लिएर रोग जस्तै ट्युमर पत्ता लगाउने प्रक्रिया
3: रक्तनाली सम्बन्धी रोगहरूको उपचार एन्जियोप्लास्टी स्टन्ट राख्ने प्रक्रिया इम्बोलाइजेसन
2: क्यान्सर उपचार ट्युमर एब्लेसनका विशेष थेरापीहरू सानो चिरफार मिनिमल इन्भेसिभ विधिबाट ट्युमर नष्ट गर्ने उपचार
3: शरीरमा जम्मा भएको पस टिप वा असामान्य तरल पदार्थ निकाल्ने प्रक्रिया
2: पाठीघरको मासु युटेरियन फाइब्राइड एम्बुलाइजेसन पाठीघरमा भएका फाइब्राइड मासुका गाँठालाई शल्यक्रिया नगरी उपचार गर्ने विधि आदि
3: थप जानकारीका लागि चरक मेमोरियल हस्पिटल नागढुङ्गा पोखरा फोन 061582778 582779582780